0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

लेट्स टॉक अबाउट दिन विशेष. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. एक्झॅक्टली आता 7:27 वेळ झालेली आहे आणि आज आहे 1 जून. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं महत्व काय, म्हणजे इतिहासात आज कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. एकोणीसशे 1929 मध्ये विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, वी शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली होती. ती ही भारतातील पहिली फिल्म कंपनी आहे प्रभात. तर 1930 मध्ये 1 जून रोजी मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी सुरू झाली होती आणि ही आतापर्यंत सुरू आहे डेक्कन क्वीन. आणि 1945 मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च याची स्थापना झाली होती. यासोबतच सर्वांना हे माहिती असेल फिंगरप्रिंट्स काय असतात, पण याचे जनक कोण होते, याचा शोध कोणी लावला होता, हेनरी फॉल्स. तर यांचा आज जन्मदिवस आहे. 1843 त्यांचा जन्म झाला होता आणि 1872 मध्ये मराठीतील महान कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा जन्म झाला होता. त्यासोबतच बॉलिवूड मधील एक सुपरहिट अभिनेत्री नरगिस दत्त यांचा आज जन्म झाला होता. यांचं मूळ नाव आहे फातिमा रशीद. 1 जून 1929 कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या करिअर मध्ये मदर इंडिया, आवारा आणि श्री 420 यांसारखे अनेक अजरामर चित्रपटातून उत्कृष्ट अभिनय केलाय. नरगिस यांनी वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तलाशे हक या फिल्मच्या माध्यमातून बालकलाकार म्हणून या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची सुरुवात 1942 मधील तमन्ना या फिल्मद्वारे झाली होती. तर तकदीर या फिल्ममध्ये त्यांना पहिली मुख्य भूमिका मिळाली. 40 आणि 50 दशकात राज कपूर यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली. बरसात, आवारा, अंदाज आणि श्री 420 या फिल्मच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. त्यांच्या मदर इंडिया या चित्रपटाला 1957 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 1 जूनचं महत्वाचं असं दिन विशेष. अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची. ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा. दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बोना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिसनिंग MGM 90.8 FM.
1: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
3: अच्छा, तो हम चलते हैं.

0: आपण कोणते प्रोडक्ट वापरतो ना कॉस्मेटिक बद्दल त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं सायन्स असते, ते कशा प्रकारे बनते आणि त्यासाठी कोणतं एज्युकेशन लागतं, तर या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी बद्दल. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे. MGM युनिव्हर्सिटी मधील कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट बद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. हाय मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: हॅलो सर,
0: कशा आहात मॅम तुम्ही?
1: एकदम मस्त. तुम्ही कशा आहात?
0: एकदम मस्त. सो मॅम, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय?
1: ऍक्च्युली कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी जी फील्ड आहे, खूप जणांना गैरसमज असा आहे की इट इज ऑल अबाउट द मेकअप इंडस्ट्री अँड ऑल, बट नाही, ही खूप जास्त प्रोफेशनल फील्ड आहे. सो कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी हे सायन्स आणि इनोव्हेशन आहे बिहाइंड द ब्युटी अँड पर्सनल केअर. हे फक्त क्रीम्स आणि मेकअप पुरतं सीमित नाही आहे, तर हे फ्युजन आहे पूर्ण बायोलॉजी, केमिस्ट्री, डर्मॅटोलॉजी अँड इंजिनिअरिंगचं. बट याचा एक चांगला फायदा असा आहे की हे सेफ पण ठेवतं आपल्या स्किन, हेअर, नेल एटसेट्रा. आपण ज्या ज्या पण गोष्टी सकाळपासून ते रात्रीपर्यंत यूज करतो त्या सगळ्या गोष्टींना. त्यानंतर आपण यातून इको फ्रेंडली प्लांट बेस्ड इन्ग्रेडियंट्स पण आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपल्या स्किन, हेअर, नेलला जास्त काही त्यामध्ये हार्मफुल नसतं. सो ते जास्त चांगल्या प्रकारे आपण यूज करू शकतो. सो बेसिकली कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी इज वेअर द सायन्स मीट्स द ब्युटी.
0: तर कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी बद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ति तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 9 8 8 9 2 6 8 8.

0: Let's talk about career update. You're listening MGM 90.8 FM and आज अपन जाणून घेत आहोत MGM युनिव्हर्सिटीतील कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट विषयी आणि यातील करिअरच्या संधी विषयी. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. सो मॅम, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याकडे कोणकोणते कोर्सेस आहेत?
1: तर आपल्याकडे आहेत बीटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, जो आपल्याकडे 4 वर्षांचा कोर्स आहे. आणि आपल्याकडे जर तुम्ही बीटेक नंतर तुम्हाला एमटेक सुद्धा करायचं असेल तर आपल्याकडे एमटेकही आहे. आणि पूर्ण मला हे सांगताना खूप जास्त आनंद होत आहे की पूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं हे स्टार्ट होणार, हे एकमेव एमजीएम युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टार्ट झालेलं मराठवाड्यामध्ये एकमेव सध्या कॉलेज आहे.
0: ओके मॅम. आणि मॅम, सर्वात महत्वाचं म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तर यात कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज असतील?
1: आता आपल्याला आता सगळेच जण जे आहे ते मेकअप ब्रँड्स असो, स्किन केअर ब्रँड्स असो, हेअर केअर ब्रँड्स असो, ते युज करतात. तर मग आपले ज्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आहेत तर त्यामध्ये तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये R&D मध्ये जाऊ शकता, क्वालिटी अश्युरन्स क्वालिटी कंट्रोल सेल मध्ये जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये जाऊ शकता, रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये जाऊ शकता, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ शकता, तुम्ही ब्रँडिंग मध्ये जाऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला या सगळ्यांपेक्षा काहीतरी अजून हटके करायचं असेल तर तुम्ही तुमचा ओन ब्रँड पण क्रिएट करू शकता, म्हणजे ओन ब्रँडिंग पण करू शकता, ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण तुम्ही स्टार्ट करू शकता इथे.
0: आणि मॅम, यात रोल्स आणि पोझिशन कोणकोणते आहेत?
1: आता सपोज तुम्ही R&D मध्ये गेले आणि जर तुम्ही चांगलं त्यामध्ये ग्रो केलं तर तिथे तुम्हाला एक चांगली पोझिशन म्हणजे R&D मॅनेजर अशी, किंवा मग कॉस्मेटिक केमिस्ट. जर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये गेलं तर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर पुढे होऊ शकता, ब्रँड मॅनेजर होऊ शकता, त्यानंतर पॅकेजिंग डिझायनर होऊ शकता. डिफरंट पॅकेजिंग तुम्ही करू शकता कॉस्मेटिक्सचे, नॅशनल इंटरनॅशनल पॅकेजिंग, त्यानंतर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट, रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशलिस्ट तुम्ही होऊ शकता. देर आर मेनी रोल्स अँड पोझिशन्स तुम्ही इथे मिळवू शकता तुम्ही डिफरंट कॉस्मेटिक कंपनीज मध्ये.
0: तर करिअरच्या कोणकोणत्या संधी आणि कोणकोणते रोल्स आणि पोझिशन या फील्ड मध्ये तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर आपण अजून खूप काही बोलणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर. अपन इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्टा या सेगमेंट मध्ये आपण MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलत आहोत कॉस्मेटिक या डिपार्टमेंट विषयी. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. आणि मॅम, कॉस्मेटिक साठी अजूनही वेगवेगळे कॉलेजेस आहेत, पण आपले मराठवाड्यातील MGM हा पहिला कॉलेज आहे. पण MGM मध्ये असं वेगळंपण काय? वाय MGM?
1: ऍक्च्युली ऍज वी नो की MGM मध्ये देर आर अराउंड 300+ कोर्सेस आर हियर. सो तुम्हाला एक NEP जे आपल्याला पॅटर्न लागू झालंय, त्यामुळे तुम्ही दुसरे कोर्सेस NEP नुसार OE मेजर इलेक्टिव्ह मायनर वगैरे त्यानुसार तुम्ही अदर नॉलेज पण घेऊ शकता कोर सब्जेक्ट शिवाय. त्यानंतर इंटर डिसिप्लिनरी करिक्युलम कंबाइनिंग सायन्स इंजिनिअरिंग अँड ॲस्थेटिक्स इथे आहे, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यानंतर इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग आपण इथे देतो स्टुडंट्सला, इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो विथ अ कॉस्मेटिक ब्रँड, रिसर्च अपॉर्च्युनिटीज देतो कारण की आपल्याकडे वेल डेव्हलप्ड लॅब आहेत, लॅब फॉर द फॉर्म्युलेशन अँड टेस्टिंग पण आपण इथे घेतो. त्यानंतर आपण त्यांना करिअर प्लेसमेंट काउन्सिलिंग करतो, कुठली कुठली चांगल्या जॉब्स आहेत, करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत या सगळ्या. त्यानंतर अफोर्डेबल फीज आहे कुठे ना कुठेतरी, कारण की आता आपल्याकडे नवीन कोर्स स्टार्ट झालाय, त्यामुळे फीज पण फार अफोर्डेबल इथे आहे.
0: तर कॉस्मेटिक या फील्ड विषयी आपण अजून भरपूर जाणून घेऊयात, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

कैसल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर आंतर रुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट 8888992688

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी आज आपण जाणून घेत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आपल्या सोबत आहेत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटिकच्या असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. तर मॅडम, ऍडमिशन प्रोसेस आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय?
1: तर तुम्हाला एक 12th बोर्ड पास हवाय. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आपल्या MGM युनिव्हर्सिटीसाठी, तर तिथे तुम्हाला आपल्या MGM ची एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते इथे येऊन, तर ती तुम्हाला द्यावी लागेल. दिस इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर इट.
0: आणि एक शेवटचा प्रश्न मॅम, की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल या फील्ड मध्ये येण्यासाठी?
1: या फील्ड मध्ये येण्यासाठी मी एक असा मेसेज देईल स्टुडंट्सला की आजकाल आपल्याला माहित आहे की फार कॉमन फील्ड झाले, इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा, मेडिकल म्हणा. स्टुडंट्सला दुसऱ्या फील्ड ऍक्च्युली माहिती नाही आहे आणि ही खूप जास्त रेअर फील्ड आहे. आणि मला एक या रेअर फील्डला कन्वर्ट करायचं आहे की खूप जणांना ही माहिती पाहिजे. आणि कॉस्मेटिक्सला मरण नाही आहे. कॉस्मेटिक्स आजकाल तुम्ही बघता ॲडव्हर्टाईजमध्ये, मूवीजमध्ये, सगळीकडे कॉस्मेटिक्स खूप जास्त यूज केलं जातं. त्यामध्ये हर्बल कॉस्मेटिक्स जे असतात ते स्किनला खूप चांगले इफेक्ट देतात. त्यामुळे मग जर तुम्ही ही फील्ड कराल किंवा या फील्डमध्ये याल, तर नक्कीच तुम्हाला ॲज अ डिफरंट रेअर करिअर अपॉर्च्युनिटीज पण भेटतील. आणि या करिअरमध्ये एक आउट ऑफ इंडिया, एक इंटरनॅशनल जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा तुम्हाला आहेत. आजकाल आपण बघतो की खूप ऍक्टर ऍक्ट्रेसेस ब्रँड सोबत, कॉस्मेटिक ब्रँड सोबत कोलॅब करतात. त्यांचे स्वतःचे पण ते ब्रँड्स इनोव्हेट करतात. त्यामुळे मग ही जी फील्ड आहे तर ती मरण नसल्यामुळे खूप चांगली फील्ड आहे. आणि एकदा नक्की तुम्ही याचा याबद्दल विचार करायला हवाय.
0: थँक्यू सो मच मॅम. थँक्स रॉड, खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. आणि महत्वाची माहिती अबाउट कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी आम्हाला माहिती झाली, त्यातील करिअरच्या संधीविषयी आम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली. सो थँक्यू सो मच मॅम.
1: येस येस, थँक्यू.
0: तर आज आपण कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी जाणून घेतलं. तर अशाच प्रकारे आपण करिअर कट्टामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी आणि वेगवेगळ्या करिअरच्या संधी विषयी बोलणार आहोत आपल्या या शो मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs B.Tech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Chhatrapati Sambhajinagar.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
5: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
6: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
5: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
6: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: तुझ्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9।
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर. अपन इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचं?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259. नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: विशेष अभ्यासक्रम.
1: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
0: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 906761200.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यग्रहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बोना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर. अपन इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: तुझ आवाज़ें बस सुनाई नहीं देती, दिल के अंदर तक महसूस होती है.
0: जब हर गली हर मोहल्ला एक दूसरे से कहने लगे तब बातें सिर्फ सुनने की नहीं समझने की होती है.
3: ये आवाज है MGM 90.8 FM की, जहां हर लफ्ज के पीछे होती है एक ताकत, एक जज्बा, एक साथ.
0: MGM 90.8 FM साथ है.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus in Sixirko, Chhatrapati Sambhajinagar.
2: ये सिर्फ एक फ्रिक्वेंसी नहीं, यह है आपकी अपनी आवाज, आपकी अपनी सोच,
3: जहां हर बात होती है सीधे दिल से दिल तक और हर आवाज को मिलती है एक नई पहचान.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: कधी किल्ला?
1: किल्ला व्हाट एवर.
0: मग काय केलंय हे पप्या? पंप्यानं किल्ला नाही केला कधी? पकडम पकडम पकडम पकडम पकडम पकडम चाळून आणली माती डंपक. हे मोठाले दगडी डंबक. केला काला चिखल झाला.

0: Mal.
1: What the hell? विकत मिळतो तो बाजारात आणि इट्स फार बेटर दॅन दिस मडी स्टफ.
0: अरे पप्या, त्यात कसली गंमत? बघ, पंप्याला नाही समजत आपल्या किल्ल्याची ही गंमत. हा डंपक डंपक डंपक
1: नॉनसेन्स.

0: MGM 90.8 FM, साथ है तो बात है।
1: तुमसे मिला था प्यार, कुछ अच्छे नसीब थे।

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: कोणते प्रोडक्ट वापरतो ना कॉस्मेटिक बद्दल त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं सायन्स असते, ते कशा प्रकारे बनते आणि त्यासाठी कोणतं एज्युकेशन लागतं, तर या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी बद्दल. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM, RG अदनान तुमच्या सोबत आहे. MGM युनिव्हर्सिटी मधील कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट बद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. हाय मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: हॅलो सर,
0: कशा आहात मॅम तुम्ही?
1: एकदम मस्त, तुम्ही कशा आहात?
0: एकदम मस्त. सो मॅम, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय?
1: ऍक्च्युली कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी जी फील्ड आहे, खूप जणांना गैरसमज असा आहे की इट इज ऑल अबाउट द मेकअप इंडस्ट्री अँड ऑल, बट नाही, ही खूप जास्त प्रोफेशनल फील्ड आहे. सो कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी हे सायन्स आणि इनोव्हेशन आहे बिहाइंड द ब्युटी अँड पर्सनल केअर. हे फक्त क्रीम्स आणि मेकअप पुरतं सीमित नाही आहे, तर हे फ्युजन आहे पूर्ण बायोलॉजी, केमिस्ट्री, डर्मॅटोलॉजी अँड इंजिनिअरिंगचं. बट याचा एक चांगला फायदा असा आहे की हे सेफ पण ठेवतं आपल्या स्किन, हेअर, नेल एटसेट्रा. आपण ज्या ज्या पण गोष्टी सकाळपासून ते रात्रीपर्यंत यूज करतो त्या सगळ्या गोष्टींना. त्यानंतर आपण यातून इको फ्रेंडली प्लांट बेस्ड इन्ग्रेडियंट्स पण आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपल्या स्किन, हेअर, नेलला जास्त काही त्यामध्ये हार्मफुल नसतं. सो ते जास्त चांगल्या प्रकारे आपण यूज करू शकतो. सो बेसिकली कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी इज वेअर द सायन्स मीट्स द ब्युटी.
0: तर कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी बद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्त बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: about career update. You're listening MGM 90.8 FM and as upon janun ghet ahot MGM university til cosmetic technology ya department vishayi ani yatil career cha sandhi vishayi aple sobat ahet assistant professor harshada more ma'am. So ma'am, cosmetic technology madhe aple kade kon konte courses ahet?
1: Tar aple kade ahet btech cosmetic technology jo aple kade 4 varshancha course ahe. Ani aple kade jar tumhi btech nantar tumhala mtech suddha karaycha asel tar aple kade mtech ही आहे. आणि पूर्ण मला हे सांगताना खूप जास्त आनंद होत आहे की पूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं हे स्टार्ट होणार हे एकमेव म्हणजे एमजीएम युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टार्ट झालेलं मराठवाड्यामध्ये एकमेव सध्या कॉलेज आहे.
0: ओके मॅम. आणि मॅम, सर्वात महत्वाचं म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज, तर यात कोणकोणते ऑपॉर्च्युनिटीज असतील?
1: आता आपल्याला आता सगळेच जण जे आहे ते मेकअप ब्रँड्स असो, स्किन केअर ब्रँड्स असो, हेअर केअर ब्रँड्स असो, ते युज करतात. तर मग आपले ज्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आहेत तर त्यामध्ये तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटी मध्ये R&D मध्ये जाऊ शकता, क्वालिटी अश्युरन्स क्वालिटी कंट्रोल सेल मध्ये जाऊ शकता, त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये जाऊ शकता, रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये जाऊ शकता, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ शकता, तुम्ही ब्रँडिंग मध्ये जाऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला या सगळ्यांपेक्षा काहीतरी अजून हटके करायचं असेल तर तुम्ही तुमचा ओन ब्रँड पण क्रिएट करू शकता, म्हणजे ओन ब्रँडिंग पण करू शकता, ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण तुम्ही स्टार्ट करू शकता इथे. आता सपोज तुम्ही R&D मध्ये गेले आणि जर तुम्ही चांगलं त्यामध्ये ग्रो केलं तर तिथे तुम्हाला एक चांगली पोझिशन म्हणजे R&D मॅनेजर अशी, किंवा मग कॉस्मेटिक केमिस्ट. जर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये गेलं तर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर पुढे होऊ शकता, ब्रँड मॅनेजर होऊ शकता, त्यानंतर पॅकेजिंग डिझायनर होऊ शकता. डिफरंट डिफरंट पॅकेजिंग तुम्ही करू शकता कॉस्मेटिक्सचे, नॅशनल इंटरनॅशनल पॅकेजिंग, त्यानंतर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट, रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशलिस्ट तुम्ही होऊ शकता. देर आर मेनी रोल्स अँड पोझिशन्स तुम्ही इथे मिळवू शकता तुम्ही डिफरंट डिफरंट कॉस्मेटिक कंपनीज मध्ये.
0: तर करिअरच्या कोणकोणत्या संधी आणि कोणकोणते रोल्स आणि पोझिशन या फील्ड मध्ये तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर आपण अजून खूप काही बोलणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत

0: योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्टा या सेगमेंट मध्ये आपण MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलत आहोत कॉस्मेटिक या डिपार्टमेंट विषयी. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. आणि मॅम, कॉस्मेटिक साठी अजूनही वेगवेगळे कॉलेजेस आहेत, पण आपल्या मराठवाड्यातील MGM हा पहिला कॉलेज आहे. पण MGM मध्ये असं वेगळंपण काय आहे? MGM
1: ऍक्च्युली ऍज वी नो की MGM मध्ये देर आर अराउंड 300+ कोर्सेस आर हियर. सो तुम्हाला एक NEP जे आपल्याला पॅटर्न लागू झालंय, त्यामुळे तुम्ही दुसरे कोर्सेस NEP नुसार OE मेजर इलेक्टिव मायनर वगैरे त्यानुसार तुम्ही अदर नॉलेज पण घेऊ शकता कोर सब्जेक्ट शिवाय. त्यानंतर इंटर डिसिप्लिनरी करिक्युलम कंबाइनिंग सायन्स इंजिनिअरिंग अँड ॲस्थेटिक्स इथे आहे, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यानंतर इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग आपण इथे देतो स्टुडंट्सला, इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो विथ अ कॉस्मेटिक ब्रँड, रिसर्च अपॉर्च्युनिटीज देतो कारण की आपल्याकडे वेल डेव्हलप्ड लॅब आहेत, लॅब फॉर द फॉर्म्युलेशन अँड टेस्टिंग पण आपण इथे घेतो. त्यानंतर आपण त्यांना करिअर प्लेसमेंट काउन्सिलिंग करतो, कुठली कुठली चांगल्या जॉब्स आहेत, करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत या सगळ्या. त्यानंतर अफोर्डेबल फीज आहे कुठे ना कुठेतरी, कारण की आता आपल्याकडे नवीन कोर्स स्टार्ट झालाय, त्यामुळे फीज पण फार अफोर्डेबल इथे आहे.
0: तर कॉस्मेटिक या फील्ड विषयी आपण अजून भरपूर जाणून घेऊयात, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी आज आपण जाणून घेत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आपल्या सोबत आहेत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटिकच्या असिस्टंट प्रोफेसर हर्षदा मोरे मॅम. तर मॅडम, ऍडमिशन प्रोसेस आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय?
1: तर तुम्हाला एक 12th बोर्ड पास हवंय. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आपल्या MGM युनिव्हर्सिटीसाठी, तर तिथे एक तुम्हाला आपल्या MGM ची एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते इथे येऊन, तर ती तुम्हाला द्यावी लागेल. दिस इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर इट.
0: आणि एक शेवटचा प्रश्न मॅम, की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल या फील्ड मध्ये येण्यासाठी?
1: या फील्ड मध्ये येण्यासाठी मी एक असा मेसेज देईल स्टुडंट्सला की आजकाल आपल्याला माहित आहे की फार कॉमन फील्ड झाले, इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा, मेडिकल म्हणा. स्टुडंट्सला दुसऱ्या फील्ड ऍक्च्युली माहिती नाही आहे आणि ही खूप जास्त रेअर फील्ड आहे. आणि मला एक या रेअर फील्डला कन्वर्ट करायचं आहे की खूप जणांना ही माहिती पाहिजे. आणि कॉस्मेटिक्सला मरण नाही आहे. कॉस्मेटिक्स आजकाल तुम्ही बघता ॲडव्हर्टाईजमध्ये, मूवीजमध्ये, सगळीकडे कॉस्मेटिक्स खूप जास्त यूज केलं जातं. त्यामध्ये हर्बल कॉस्मेटिक्स जे असतात ते स्किनला खूप चांगले इफेक्ट देतात. त्यामुळे मग जर तुम्ही ही फील्ड कराल किंवा या फील्डमध्ये याल, तर नक्कीच तुम्हाला ॲज अ डिफरंट रेअर करिअर अपॉर्च्युनिटीज पण भेटतील. आणि या करिअरमध्ये एक आउट ऑफ इंडिया, एक इंटरनॅशनल जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा तुम्हाला आहेत. आजकाल आपण बघतो की खूप ऍक्टर ऍक्ट्रेसेस ब्रँड सोबत, कॉस्मेटिक ब्रँड सोबत कोलॅब करतात. त्यांचे स्वतःचे पण ते ब्रँड्स इनोव्हेट करतात. त्यामुळे मग ही जी फील्ड आहे तर ती मरण नसल्यामुळे खूप चांगली फील्ड आहे. आणि एकदा नक्की तुम्ही याबद्दल विचार करायला हवाय.
0: थँक्यू सो मच मॅम. थँक्स रॉड, खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. आणि महत्वाची माहिती अबाउट कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी आम्हाला माहित झाली, त्यातील करिअरच्या संधी विषयी आम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली. सो थँक्यू सो मच मॅम.
1: येस येस, थँक्यू.
0: तर आज आपण कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या फील्ड विषयी जाणून घेतलं. तर अशाच प्रकारे आपण करिअर कट्टामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी आणि वेगवेगळ्या करिअरच्या संधी विषयी बोलणार आहोत आपल्या या शो मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs B.Tech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.

सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिसनिंग. एम जी

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: Har dil ki awaaz bane.
5: Dil to pagal hai, dil deewana hai.
4: MGM 90.8 FM sune. Baatein ho dil se dil tak, ab doori koi na rahe.
5: Ye dooriyan.
4: Apna radio, apni baatein. Geet khabrein zindagi ke jazbaat. MGM 90.8 FM, saath hai.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259. आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
3: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
3: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: योग्य गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTEC 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.